ऐसे प्राचत संत संग विनाश, ज्यो साबुन कापर उजल होत, नाम जपत सब भ्रम भौ खोत, ज्यो चकवी